सुप्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज गुरुवार भारतीय सौर 31 वैशाख शके 1948 म्हणजेच दिनांक 21 मे 2026. यावेळी सकाळचे 5:59 होत आहेत. आमच्या आजच्या सभेला आता मंगलवंत्यानं सुरुवात करीत आहोत.

श्रोते हो हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. आज गुरुवार दिनांक 21 मे 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर वरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ब्लड प्रेशर अर्थात उच्च रक्तदाब. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

केंद्रीय सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.
2: हर घर सूर्य घर.
3: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. आज गुरुवार दिनांक 21 मे 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर वरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ब्लड प्रेशर अर्थात उच्च रक्तदाब. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर ऋषिकेश उमाळकर.

विद्यार्थ्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

श्रोताओं, अभी आप सुन रहे थे फोन इन प्रोग्राम हेलो मेरी पसंद। श्रोतोहता एक निवेदन ऐकूया। हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन। आज गुरुवार दिनांक 21 मे 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हायपरटेन्शन अर्थात उच्च रक्तदाब। आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर ऋषिकेश उमाळकर। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256011 आणि 2529266। फोन नंबर्स पुन्हा एकदा लक्षात घ्या 6940067256010 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं। FM बँड 100.6 MHz पर विविध भारती का यह नागपूर केंद्र है। 9 बजे है चित्रलोक कार्यक्रम मुंबई केंद्र से अब से कुछ ही पलों में। उससे पूर्व सुनते हैं ये संदेश।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: क्यू आर कोड स्कॅन करा, 5,000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
4: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर AC चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
5: PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
6: हर घर सूर्य घर.
7: $1,000,000 लॉटरी मला.
8: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, हॅलो डॉक्टर फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. आज गुरुवार दिनांक 21 मे 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हायपरटेन्शन अर्थात उच्च रक्तदाब. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: ये है विविध भारती। आज की फनकार कार्यक्रम कुछ ही पलों के बाद।
1: श्रोते हो, हॅलो डॉक्टर फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन। आज गुरुवार दिनांक 21 मे 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर वरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हायपरटेन्शन अर्थात उच्च रक्तदाब। आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर ऋषिकेश उमाळकर। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।
0: ऐसी अनमोल यादें आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर। विविध भारती।

0: आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. श्रोतेहो नमस्कार. गणेशा हार्ट केअर सेंटर वर्धा रोड नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आजचा विषय आहे हायपर टेन्शन अर्थात उच्च रक्तदाब. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत नागपुरातील सुप्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर ऋषिकेश उमाळकर.
1: नमस्कार.
0: श्रोतेहो, उच्च रक्तदाबासंबंधी आपल्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हाला लगेच फोन करू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010 आणि 2529266 आणि STD कोड आपण जाणताच 0712. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गणेशा हार्ट केअर सेंटर वर्धा रोड नागपूर. डॉक्टर ऋषिकेश उमाळकर, आजच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, नुकताच 17 मेला उच्च रक्तदाब दिन साजरा करण्यात आला आणि जनजागृती करणं हाच याचा प्रमुख उद्देश होता. तर आज बदलती जीवनशैली पाहता हा उच्च रक्तदाब आपण कसा नियंत्रणात ठेवू शकतो आणि उच्च रक्तदाबाशिवाय संबंधी आम्हाला काही सांगा.
1: बरोबर, तुम्ही एकदम छान सांगितलं की 17 मे हा जागतिक

0: वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजे उच्च रक्तदाब दिवस होता. तर ब्लड प्रेशर हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ब्लड प्रेशर म्हणजे काय? तर ज्या आपल्या बॉडीमधल्या सर्व रक्तवाहिन्या किंवा पाईप्स आहेत त्याच्यामधून जे रक्त वाहतं ते एका फ्लोनी किंवा स्पीडनी वाहतं. तो जो स्पीड असतो किंवा तो जो प्रेशर असतो दॅट इज ब्लड प्रेशर. ब्लडनी आर्टरीजवर टाकलेलं प्रेशर. आता ते देवानी ठरवून दिलेलं आहे की ते प्रेशर जनरली 120 वरचं आणि 80 खालचं, म्हणजे सिस्टोलिक 120 आणि डायस्टोलिक 80 असायला हवं. जेव्हा हे प्रेशर एक सर्टन लिमिटच्या वर वाढून जातं त्याच्यानंतर आपल्या वेगवेगळ्या बॉडीमधल्या ऑर्गन्सला फास्ट किंवा जास्त प्रेशरनी रक्त भेटायला सुरुवात होते आणि मग ते ऑर्गन्स जे आहे ते त्या प्रेशरनी येणारं ब्लड झेलू शकत नाही आणि विथ टाइम हळूहळू हळूहळू वर्षानुवर्षानंतर त्या प्रत्येक ऑर्गनला किंवा अवयवामध्ये बिघाड व्हायला सुरुवात होते आणि मग प्रॉब्लेम सुरू होतात. तर हे डिटेक्ट खूप लेट होतं. म्हणून हायपरटेन्शनला किंवा ब्लड प्रेशरला आपण सायलेंट किलर म्हणतो. कारण असं असतं की पहिले तुमचं ब्लड प्रेशर समजा वाढलेलं असलं तर पहिले 2-3 वर्ष तुम्हाला त्रास काहीच होत नाही आणि तुम्हाला समजतही नाही.
1: हा बऱ्याच वेळ लक्षात येत नाही.
0: आणि मग जेव्हा तुम्हाला त्रास होतो तेव्हा जेव्हा तुम्ही ब्लड प्रेशर चेक करता त्याच्यानंतर ते कंट्रोल करून खूप प्रॉब्लेम सॉल्व्हही होत नाही. कारण की ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्यांनी डॅमेज केलेला असतो.
1: डॉक्टर एक फोनवर श्रोते आहेत. हॅलो.
2: हा नमस्कार डॉक्टर साहेब.
0: नमस्कार
2: डॉक्टर साहेब. माझा असा एक प्रश्न होता. माझं नाव विनोद झाडे आहे. नागपूरला राहतो. माझं गेल्या 7-8 वर्षापासून सर माझं जे बीपी आहे ते जवळपास मॉर्निंगला 90-130 राहतो सर. आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर ऑफिसमधून वापस आल्यानंतर सर ते 195-135-140 जातं. तर मला गोळ्या घ्यायची गरज पडेल का सर? हे गेल्या 7-8 वर्षापासून चालू आहे सर.
0: नाही, जर या रेंजमध्ये तुमचं बीपी राहत असेल तर तुम्हाला गोळ्या घ्यायची गरज पडेल. आणि ज्या पद्धतीची हिस्ट्री तुम्ही सांगत आहे त्याच्यात अजून सायंटिफिकली जर इव्हॅल्युएट करायचं असेल तर एक 24 तासाचं अँब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग नावानी एक प्रकार असतो, एक टेस्ट असते, ज्याच्यामध्ये पूर्ण 24 तासामध्ये कमीत कमी 40-50 वेळा तुमचं बीपी घरच्या घरी घेतलं जातं आणि त्याचे ऍव्हरेज रिडिंग्स काढले जातात. जर ते एका पर्टिक्युलर लिमिटच्या वर राहिले तर मग तुमचे डॉक्टर तुम्हाला बीपीच्या औषधं सुरू करतील आणि जर नसतील तर मग नाही करणार. तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीची हिस्ट्री तुम्ही सांगत आहे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करून हे सगळं चेक करून जर गरज पडली तर ट्रीटमेंट चालू करायला पाहिजे.
1: अच्छा डॉक्टर, आत्ताच आपण म्हणालात की हा सायलेंट किलर आहे. आणखी एक कॉल आहे. हॅलो.
3: हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर.
1: गुड मॉर्निंग.
3: अमरजीत सिंग बोल रहा हूँ, लष्करी बात से. सर मेरा एक सिंपल क्वेश्चन है, ये हाइपर टेंशन और ये जो हाई ब्लड प्रेशर सर ये दोनों मतलब क्या एक दूसरे से कनेक्टेड है? और सर जब भी मतलब रेंडमली मतलब कोई अपना बीपी चेक करते है तो सर तो हमेशा अलग अलग दिखाता, मतलब मॉर्निंग में कुछ होता है दोपहर में मतलब रात में, तो किस मतलब रेटिंग को सही माना जाए, मतलब क्या एक मतलब एडवाइस अगर आप करना चाहिए?
0: देखिए, हाइपरटेंशन और हाई ब्लड प्रेशर ये दोनों एक ही चीज है, सिर्फ अलग अलग वर्डिंग है, अलग अलग लैंग्वेज यूज की हुई है, बाकी कुछ नहीं है. दूसरी बात जो आपने बताया कि मॉर्निंग में ब्लड प्रेशर अलग रहता है, दोपहर में अलग रहता है, रात को अलग रहता है, तो दैट इज साइन ऑफ नॉर्मल लाइफ. अगर आपका कंटिन्यूसली एक ही ब्लड प्रेशर आएगा तो वो आपके लिए ज्यादा डेंजरस रहेगा. आदमी है, जान है, एक्टिविटीज है, तो अलग अलग लेवल पे ब्लड प्रेशर अलग अलग आना ही है, आना ही चाहिए. सिर्फ उसका जो वेरिएशन है वो विद इन 20-30 mm ऑफ एच जी रहना चाहिए. उसके बियॉन्ड अगर वो वेरिएशन होता है तो फिर अपन ये बोल पाएंगे कि कुछ तो कुछ प्रॉब्लम है और इसके लिए इवैल्यूएशन और ट्रीटमेंट की जरूरत है. रही बात ब्लड प्रेशर के रेंज की, तो अगर आपका ऊपर का ब्लड प्रेशर 100 और 140 के बीच में है तो भी एक्सेप्टेबल है, और आपका नीचे का ब्लड प्रेशर 60-90 के बीच में तो भी एक्सेप्टेबल है. इसके नीचे और ऊपर अगर जाता है तो दोनों चीजों में इवैल्यूएशन और ट्रीटमेंट लग सकती है.
1: अच्छा डॉक्टर, आणखी एक फोन है. हेलो.
4: हेलो.
1: हाँ,
0: नमस्कार, विचारा प्रश्न.
4: सर नागपुर से बोल रहे हैं. तो मेरा एक क्वेश्चन था कि अभी के जो टीन एज बच्चे हैं चिड़चिड़ करते हैं और मोबाइल गेम पे ज्यादा रहते हैं, तो जब मॉर्निंग में जब उठते हैं तो उनकी स्किन पे स्वेलिंग दिखता है और ज्यादा चिड़चिड़ होना ये भी हाइपरटेंशन का सिम्टम है.
0: हाँ, ज्यादा चिड़चिड़ होना ये हाइपरटेंशन का सिम्टम्स रहता है. और ऐसा बोला गया है कि पहले के जमाने में कुछ एज के बाद ही बीपी मिलता था या बीपी पाया जाता था, लेकिन आजकल ऐसा नहीं रहा है. अगर आपको ऐसा कोई प्रॉब्लम या ऐसे कोई लक्षण आपके बच्चों में दिखते हैं तो आपने उनके डॉक्टर के पास लेके जाके उनका बीपी चेक करना चाहिए।

0: अगर वो बोलते हैं तो ट्रीटमेंट भी करनी चाहिए।
1: डॉक्टर आणखी एक फोन आहे। हेलो
2: हेलो,
1: हाँ आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा।
2: हॅलो
1: हॅलो, तुमचा प्रश्न विचारा।
2: मी वाशिम मधून बोलते, बाकीची कारण मला हा प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला जर एंजिओग्राफी जर करायची नसेल ब्लॉकेज जाणून घेण्यासाठी तर दुसरी कोणती टेस्ट आहे असती?
0: बघा, ब्लॉकेजेस जाणून घेण्यासाठी सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात अचूक टेस्ट ही एंजिओग्राफीच आहे। बाकी पण बऱ्याचशा टेस्ट असतात, पण त्याच्यामधून आपल्याला एक अंदाज भेटू शकतो, कन्फर्मेशन नाही होऊ शकत। बाकी टेस्ट कोणत्या राहू शकतात तर एक TMT होऊ शकते, किंवा ECG इको मधून पण एक आपल्याला अंदाज भेटू शकतो, किंवा डोबुटामिन स्ट्रेस इको नावाने एक प्रकार असतो त्यांनी पण आपल्याला एक अंदाज येऊ शकतो, किंवा स्ट्रेस कार्डियक MRI, स्ट्रेस थॅलियम, किंवा मग सिटी कोरोनरी एंजिओग्राफी, अशा वेगवेगळ्या टेस्ट अवेलेबल आहेत। पण या सर्व टेस्ट आपल्याला एक ढोबळ अंदाज देऊ शकतात, त्यांची सेन्सिटिव्हिटी, स्पेसिफिसिटी किंवा ॲक्युरेसी ही ठराविक आहे, पण 100% ॲक्युरेसी तुम्हाला एंजिओग्राफीमध्येच भेटेल।
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की बऱ्याच वेळा आपण बघतो की उच्च रक्तदाबामुळे, म्हणजे लक्षातच येत नाही, तुम्ही सायलेंट किलर म्हणालात मगाशी, तर आपल्याला असे कोणते लक्षणं आढळतात की म्हणजे अगदी रोजच्या जीवनामध्ये की अगदी डोकं दुखतं अशा टाईपचे की त्याच्यामुळे आपल्याला उच्च रक्तदाब आहे असं समजावं?
0: पहिली गोष्ट तर ही लक्षात घ्यावी लागेल की नवीन गाईडलाईन्स आणि नवीन संशोधनानुसार असं म्हटलं जातं की वयाच्या 18व्या वर्षापासून तुम्हाला त्रास असो किंवा नसो, तुम्ही वर्षातून एकदा तरी ऍटलिस्ट तुमचं ब्लड प्रेशर मोजून घ्यायला पाहिजे। तर आम्ही तर आमच्या पेशंट्सला किंवा त्यांच्या नातेवाईकांना नेहमी हे सांगतो की आपला वाढदिवस आपण कधी विसरत नाही, तर ऍटलिस्ट त्या दिवशी आपण आपला एक बेसिक ब्लड टेस्ट ज्या वर्षातून एकदा करायला पाहिजे त्या, आणि एकदा आपल्या फॅमिली डॉक्टरला त्या दिवशी दाखवून द्यायला पाहिजे, आणि तेव्हा BP, शुगर, बाकी सर्व गोष्टी एकदा चेक करून घ्यायला पाहिजे। हे झालं असिम्प्टोमॅटिकली डिटेक्ट करण्याविषयी। आता सिम्प्टम्स काय असू शकतात, तर काय होतं की खूपदा फक्त चिडचिडपणा होणं,
1: अच्छा,
0: फक्त श्वास वाढणं, चालल्यानंतर दम लागणं, छातीमध्ये भारीपणा वाटणं, किंवा चालल्यानंतर चक्कर आल्यासारखं इम्बॅलन्स सारखं वाटणं, किंवा खूप डोकं दुखणं, किंवा जोरजोरात बोलणं होणं, किंवा खूप जास्त चिडचिड होणं छोट्या छोट्या गोष्टींवरून, हे सर्व वाढलेल्या ब्लड प्रेशरचे लक्षणं असू शकतात। तर याच्यापैकी तुम्हाला कोणताही त्रास असेल तर तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर नक्कीच चेक करायला पाहिजे, आणि तुम्हाला कोणताही त्रास नसेलही तरी वयाच्या 18व्या वर्षापासून वर्षातून एकदा ऍटलिस्ट तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर चेक करा।
1: अच्छा, म्हणजे आपण वाढदिवसाच्या दिवशी नक्की संकल्प करू शकतो की त्यानिमित्त
0: एक दिवस आपल्याला तो लक्षात राहतोच ना आपला की बाबा या दिवशी आपल्याला करायचं, विसरण्याचा काही संबंध
1: नाही। वाढदिवस साजरा करण्यासोबत टेस्ट सुद्धा करणं आवश्यक आहे। डॉक्टर आणखी एक फोन आहे। हॅलो
3: हॅलो, गुड मॉर्निंग मॅडम। गुड मॉर्निंग सर।
1: गुड मॉर्निंग,
3: मी रानू बोल रही हूँ शंकरपुर से। सर मेरा ये सवाल था कि मेरा जो अभी एक साल पहले मेरा BP कंटिन्यू बढ़ रहा था, तो डॉक्टर ने मुझे दवाई सजेस्ट की थी कि एक महीने तक लो फिर छोड़ देना, और उसके बाद मुझे नॉर्मल BP रहता, पर कभी कभी जैसे डॉक्टर के यहाँ जाना या कोई हो जाए तब मेरा BP अचानक बढ़ जाता है, तो मुझे क्या दवाइयाँ बंद कर देनी चाहिए, फिर डॉक्टर से कंसल्ट करके क्या करना चाहिए? क्योंकि नॉर्मल मैं डेली चेक करती हूँ तो फिर वो नॉर्मल ही रहता है, 130, 80, 130, 90 ऐसा रहता है, तो मुझे दवाइयाँ कंटिन्यू करनी चाहिए?
0: देखिए, आप दवाइयाँ कंटिन्यू कर रहे हैं इसलिए आपका BP घर पे नॉर्मल आ रहा है। अगर आप बंद कर देंगे तो आपका BP बढ़ना चालू हो जाएगा, और उसके वजह से जो साइलेंट किलर मैंने बताया कि जो आपके ऑर्गन्स को डैमेज होना चालू हो जाएगा, वो चालू हो जाएगा। इसलिए अगर आपका BP घर पे दवाइयों लेने के बाद कंट्रोल में है तो आपने दवाई कंटिन्यू करनी चाहिए।
1: डॉक्टर आणखी एक श्रोते आहेत फोनवर। हॅलो,
4: मला डॉक्टरने एक प्रश्न विचारायचा आहे।
1: हा विचारा।
4: क्लोरोस्टॉल आणि ट्रायग्लिसराइड याचा BP काही संबंध आहे का?
0: बघा, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडचा डायरेक्ट संबंध ब्लड प्रेशरशी खूप कमी आहे किंवा नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही।
1: तर डॉक्टर, म्हणजे या BP संबंध, बरं तुम्ही आता BP बोललात, तर हाय BP आणि लो BP याची रेंज, हाय BP तर रेंज तुम्ही सांगितली, पण लो BP झालं असं कधी म्हणू आपण?
0: बघा,
1: त्यापूर्वी एक फोन आहे, श्रोते फोनवर आहेत। हॅलो
5: हॅलो,
0: हा विचार प्रश्न।
5: हॅलो, मी लखनऊ सतीश सांगे बोलतो।
1: आपला प्रश्न विचारा।
5: लो शुगर आणि हाय शुगर मध्ये चक्कर येतो का?
0: हो, दोन्ही मध्ये हाय शुगर किंवा हाय BP मध्ये चक्कर येऊ शकतो, आणि तसं जर असेल तर डॉक्टरांना कन्सल्ट करून ट्रीटमेंट घ्यायला

0: पाहिजे.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात गणेशा हार्ट केअर सेंटर वर्धा रोड नागपूर, हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे हायपरटेन्शन अर्थात उच्च रक्तदाब. आणि मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत नागपूरचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266 आणि STD कोड आपण जाणताच 0712. डॉक्टर, आपण फोन कॉलपूर्वी बोलत होतो की हाय बीपीचं तर तुम्ही रेंज सांगितली, पण लो बीपी झालं असं आपण कधी सांगायचं?
0: बघा, लो बीपीची रेंज आहे ना, जर 90 वरचं आणि खालचं 60 खाली जात असेल तर आपण त्याला प्रॅक्टिकली लो ब्लड प्रेशर म्हणू शकतो. एक दुसरी गोष्ट, जर त्याच्यापेक्षा जास्त बीपी असताना पण समजा जर खूप वीकनेस वाटत आहे, उभं राहताना डोळ्यासमोर अंधारी येत आहे, तर मग त्या गोष्टीला पण लो बीपीमध्ये मोजलं जाईल. आणि अशा पेशंटनी मग डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे की आता त्यांनी काय करायला पाहिजे पुढे.
1: बरोबर आहे. आपण बीपीबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात खूप संभ्रम असतो डॉक्टर, याविषयी आपण बोलू, पण तत्पूर्वी एक कॉल घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
0: हां नमस्कार, विचारा प्रश्न.
2: सर, मुझे ये समझना था कि कोई अगर पर्सन हाइपरटेंसिव है 10-15 साल से, बट उसने ग्रेजुअली अपना लाइफस्टाइल इम्प्रूव किया है, तो क्या उसकी मेडिसिन बंद हो सकती है या कम हो सकती है?
0: देखिए, कम तो डेफिनेटली हो सकती है, बंद हो सकती है कि नहीं ये उसका एज कितना है उस पर डिपेंड करेगा. अगर 40 के नीचे की उम्र है तो चांसेस काफी रहेंगे कि बीपी की मेडिसिन बंद हो सकती है, लेकिन अगर 45-50 के ऊपर का एज होगा तो लेस लाइकली रहेगा कि टोटली मेडिसिन बंद होंगे, क्योंकि जैसे जैसे एज बढ़ती चली जाती है तो जो ब्लड प्रेशर के जो पाइप्स रहते हैं या आर्टरीज जिनको हम बोलते हैं, उनमें की इलास्टिसिटी कम हो जाती है और उसकी वजह से बीपी बढ़ना चालू हो जाता है. तो एज जैसे जैसे बढ़ेगा वैसे वैसे बीपी की मेडिसिन बंद होने के चांसेस बहुत कम रहेंगे. और ये सब चीज़ें आप कर पाएंगे, लेकिन मैं आपको ये सलाह दूंगा कि आपके जो डॉक्टर है उनके गाइडेंस के अंदर ही कीजिएगा, नहीं तो फिर क्या होगा, आप आपके मन से कुछ कम ज्यादा करेंगे और एक दिन पता चलेगा कि बीपी बहुत बढ़ गया और इमरजेंसी हो गई.
1: म्हणजे बीपीचा जो डोज आहे तो सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बदलायला नको. डॉक्टर, कारण काय असतात बीपी होण्याचे? म्हणजे बऱ्याच वेळा आपण ब्लड प्रेशर वाढतं, पण त्यासाठी काहीतरी कारण असतील.
0: सगळ्यात मेन म्हणजे ब्लड प्रेशर होण्यासाठी एक कारण हे असतं की वयोमानानुसार ब्लड प्रेशर ज्या वाहिन्या असतात रक्तवाहिन्या त्यांची लवचिकता कमी होते आणि त्याच्यामुळे इसेन्शियल हायपरटेन्शन होते. हा एक महत्वाचा विषय. त्यानंतर मग महत्वाच्या गोष्टी असतात, जसं थायरॉइड मध्ये काही कमी जास्त झालं, हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम, या दोन्हीमुळे सुद्धा बीपी वाढू शकतं. त्याच्यानंतर किडनीशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, किडनीचा आजार असेल, त्याच्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर वाढू शकतं. आपल्या बॉडीमधल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये कुठे काही अडथळे असतील, जसं एओर्टो आर्टरायटिस, टाकायसो आर्टरायटिस, रिनल आर्टरी स्टेनोसिस, असे वेगवेगळे कोआक्टेशन ऑफ एओर्टा, असे वेगवेगळे जन्मजात आजार असू शकतात, त्याच्यामुळे सुद्धा बीपी वाढू शकतं. त्याच्यानंतर मग आपल्या बॉडीमध्ये किडनीच्या वरती ॲड्रेनल नावाच्या ग्रंथी असतात, त्याच्यामधल्या हॉर्मोन्समध्ये जर काही कमी जास्त झालं तर त्याच्यामुळे सुद्धा बीपी वाढू शकतं. हे झाले पॅथॉलॉजिकल कॉजेस. आणि त्याच्या व्यतिरिक्त आजच्या जगामध्ये जी लाईफस्टाईल झालेली आहे, जे फास्ट फूड खाण्यामुळे सॉल्ट इंटेक खूप वाढून गेलेला आहे, मेंटल स्ट्रेस खूप वाढून गेलेला आहे, सोशल मीडिया आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे जे एक्सपेक्टेशन फ्रॉम लाईफ आणि फास्ट सगळ्या गोष्टी भेटण्यासाठी जे काही आपली क्रेव्हिंग आहे त्याच्यातून तयार होणारं जे नैराश्य आहे, या सगळ्यांमुळे सुद्धा बीपी वाढू शकतो.
1: आणि त्यामुळे अगदी लहान वयात सुद्धा आजकाल आपल्याला ब्लड प्रेशर बघायला मिळतं. डॉक्टर, एक श्रोते आहेत फोनवर. हॅलो.
3: हॅलो. हॅलो मॅडम, नमस्कार. मॅडम
1: नमस्कार.
3: नमस्कार डॉक्टर साहेब.
0: नमस्कार. नमस्कार.
3: मला हे विचारायचं, माझा प्रश्न हा आहे की आपला जो बीपी वाढते तो एखाद्या काही खाण्यापिण्यामध्ये काही कमी जास्त होते त्याच्यामुळे वाढते, किंवा एखाद्यावरती राग आला असेल त्यामुळे वाढते, हे मला पण थोडस समजून नाही राहिलं साहेब.
0: कसं तुम्ही जे सांगितले ना, ते दोन्ही गोष्टींमुळे बीपी वाढू शकतं. जर तुमच्या खाण्यापिण्यामध्ये मीठ खूप जास्त राहिलं तर त्याच्यामुळे असं होऊ शकतं. तुम्ही जर कोणत्या दुसऱ्या कारणासाठी खूप पेन किलर औषधं घेत असाल तर त्याच्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं. तुमच्या जेवणामध्ये खूप तेलकट तुपकट पदार्थ असतील तरी तुमचं बीपी वाढू शकतं. आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला कोणावर राग आला, तुम्ही खूप चिडचिड केली, तर त्यांनी पण बीपी वाढू शकतं. कधी कधी एखाद्या व्यक्तीमध्ये एकच मेकॅनिझमनी बीपी वाढेल, कधी कधी मल्टिपल कॉम्बिनेशन ऑफ वेगवेगळे मेकॅनिझम पण राहू शकतात. तर ते त्या माणसाची हिस्ट्री घेतल्यानंतर आपल्याला समजते की या व्यक्तीमध्ये एक्झॅक्टली कशामुळे होत आहे.
1: म्हणजे दैनंदिन

0: दैनंदिन जीवनातल्या अनेक व्यवहारामुळे आपलं ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते. तर डॉक्टर, जेव्हा एखादा पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हा त्याच्यावर तुम्ही उपचार काय करता, पण ते आपण जाणून घेऊ. तत्पूर्वी एक फोन घेऊया. हॅलो.
1: हा दोघांनाही नमस्कार.
2: नमस्कार.
1: मला प्रश्न विचारायचा आहे डॉक्टरांना. हॅलो.
2: हा विचारा विचारा, ऐकत आहे.
1: हॅलो.
2: हा हॅलो, आवाज येतोय.
1: हा हा येतोय येतोय.
0: तुमचा आवाज येतोय, प्रश्न विचारा.
1: माझा प्रश्न असा होता की डॉक्टरनी एकदा बीपीची कुठली गोळी दिली जी लिहून की म्हणजे आता म्हणजे जसं म्हणजे काळ वेळ जातो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात की तीच गोळी आयुष्यभर चालू ठेवायची
2: असं नसतं. हे डायनामिक असतं आणि दर 6 महिन्याला तरी ऍटलिस्ट ते चेक करायला हवं आणि तुमचे जे कोणी फॅमिली डॉक्टर्स असतील त्यांचा सल्ला घ्यायला हवा. विथ टाईम ती गोळी चेंज होऊ शकते, ती कमी पण होऊ शकते, ती वाढू पण शकते. ते तुम्हाला जसं जसं टाईम जाईल तसं तसं तुमचे डॉक्टर ॲडवाईस करतील.
0: डॉक्टर, आपण फोनपूर्वी बोलत होतो की बा उच्च रक्तदाब आहे हे लक्षात आल्यावर तुम्ही त्यांच्यावर उपचार कसा करता?
2: बघा, याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो आणि उच्च रक्तदाब कन्फर्म होतो तर आपल्याला सगळ्यात पहिले हे बघावं लागतं की या पर्टिक्युलर व्यक्तीमध्ये काय रिझन असू शकतं. मग जसं मी तुम्हाला म्हटलं की किडनी, थायरॉइड, हार्ट, त्याच्यानंतर ॲड्रेनल्स, या सगळ्या गोष्टींचं आम्हाला पहिले इव्हॅल्युएशन करावं लागतं की याच्यातलं कोणतं कॉज आहे का. कारण ते जर निघालं तर मग गोळ्या तात्पुरत्या असतात आणि त्याचं करेक्शन केलं की बीपीचे औषधं संपूर्णपणे बंद होऊ शकतात. मग त्याच्यानंतर आम्ही हे असेसमेंट करतो की या व्यक्तीला काही धूम्रपान वगैरे करण्याची सवय आहे का, किंवा याला काही वेगळ्या प्रकारचा स्ट्रेस सुरू आहे का, किंवा याच्या डाएटमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का. कधी कधी खूप वजन वाढलेलं असलं तरी बीपी वाढतं. मग जेव्हा हे सगळं क्लिअर होतं तेव्हा आम्हाला समजतं की या व्यक्तीमध्ये पोटेन्शियली काय प्रॉब्लेम असू शकतो. मग त्याच्यानंतर आपण त्यांना टेम्पररी काही औषधं तर देतोच देतो, पण जे काही कॉज आपल्याला दिसलं त्याच्या हिशोबाने त्यांना मग त्याची ॲडिशनल ट्रीटमेंट देऊन फॉलो करतो की किती कंट्रोल होऊ शकतं ते बघतो. जसं मोटापा असेल तर वजन कमी करायला सांगतो, स्मोकिंग असेल तर ते बंद करायला सांगतो, स्ट्रेस असेल तर मग मेडिटेशन करायला सांगतो, थोडं काही काउन्सिलिंग वगैरे करून बेनिफिट होत असेल तर नातेवाईकांना तसं ॲडवाईस करतो. खूपदा शांत झोप येत नाही, मन स्थिर राहत नाही, अँझायटी असते तर मग त्यांना अँझायटीचे मेडिसिन्स पण देतो.
0: अच्छा डॉक्टर, आणखी एक फोन आहे. हॅलो.
3: हां नमस्कार मॅडम. नमस्कार सर.
2: हां नमस्कार, विचारा प्रश्न.
3: सर मला तुम्हाला विचारायचं होतं, मी स्वरूप पवार बोलतो ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी येथून. तर सर मी 2 दिवसापूर्वी माझा बीपी चेक केला होता, वरचा जो आहे तो 122 होता आणि खालचा जो आहे त्याची रेंज 102 होती.
2: बघा
3: म्हणजे काय प्रॉब्लेम आहे.
2: हा हा, खूप ज्वलंत प्रश्न आहे आजच्या जगामध्ये. म्हणजे 10-15 वर्षापूर्वी जे आम्ही प्रॅक्टिस करायचो त्यावेळेला खालचं बीपी एवढं वाढलेलं आम्हाला कधी भेटायचं नाही. आणि आता आमच्या प्रॅक्टिसमध्ये 30% लोक असे झालेले आहेत की ज्यांच्यामध्ये फक्त खालचंच बीपी वाढलेलं असतं, त्याला आयसोलेटेड डायस्टोलिक हायपरटेन्शन असं म्हणतात. तर हे कुठे ना कुठे स्ट्रेसशी रिलेटेड आहे, कुठे ना कुठे वजनाशी रिलेटेड आहे, कुठे ना कुठे सॉल्ट इंटेकशी रिलेटेड आहे, किंवा मग कोणी स्मोकिंग किंवा टोबॅको इन एनी फॉर्म जर कन्झ्युम करत असेल तर त्याच्याशी रिलेटेड आहे. जर यापैकी कोणत्याही गोष्टी असतील तर तुम्ही स्वतः त्याच्याविषयी बारकाईने बघायला पाहिजे, त्या असतील तर त्या आपण कशा एलिमिनेट करू शकू याच्याकडे बघायला पाहिजे. आणि जर समजा बीपी याच रेंजमध्ये राहत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याची ट्रीटमेंटसुद्धा सुरू करायला पाहिजे.
0: आणखी एक श्रोते आहेत फोनवर. हॅलो.
4: हा हॅलो.
0: हा आपला प्रश्न विचारा आणि नाव सांगा.
4: हा सरांना प्रश्न विचारा. मी जवाहरनगर भंडारा इथून इंदू मेश्राम बोलत आहे.
2: विचारा प्रश्न.
4: हा सर, ते कोलेस्ट्रॉल जर वाढलं तर त्याचं काही लक्षण आहे का सर?
2: कोलेस्ट्रॉल वाढलं तर त्याचं खूप काही लक्षण नसतं. त्याचं मेन लक्षणच हार्ट अटॅक येणं हे आहे किंवा छातीत दुखणं हे आहे. म्हणूनच त्याच्यासाठी उपायच हा आहे की आपण दर 6 महिन्याला एक पर्टिक्युलर वयानंतर आपलं कोलेस्ट्रॉल प्रिव्हेंटिव्हली चेक करत राहायला पाहिजे. जर तुम्ही तुम्हाला तुमच्या घरात कोणालाच कोणताही प्रकारचा आजार नसेल तर तुम्ही 18व्या वर्षानंतर दरवर्षी एकदा कोलेस्ट्रॉल चेक करायला पाहिजे असं सांगितलं जातं. जर तुमच्या घरात कोणाला प्रीमॅच्युअरली हार्ट अटॅक येऊन गेलेला असेल, तुम्हाला बीपी असेल, शुगर असेल किंवा स्मोकिंगची हिस्ट्री असेल किंवा वजन जास्त असेल तर अशा केसमध्ये दर 6 महिन्याला तुमचं कोलेस्ट्रॉल चेक करून तुम्ही तुमचं एलडीएल कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायला पाहिजे असं रिकमेंडेशन सांगतात.
0: डॉक्टर, उच्च रक्तदाब आणि उच्च रक्तदाबाचा आपल्या हृदयावर किंवा मेंदूवर काही परिणाम होतो का?
2: हो, कसं असतं

0: की समजा तुम्हाला पायी चालायला सांगितलं, तर तुम्ही पायी चालत असताना तुमच्या अंगावरती फक्त मोजकेच कपडे आहेत, तर तुम्हाला काही त्रास होणार नाही. पण तुम्हाला जर कोणी म्हटलं की आता ही 10 किलोची एक पोतं आहे पर्टिक्युलर गोष्टीचं भरलेलं, हे तुमच्या पाठीवर ठेवा आणि आता पुन्हा चालायला सुरुवात करा, तर तुम्हालाही माहिती आहे की काही हातात नसताना चालणं आणि 10 किलो वस्तू हातात घेऊन मग त्याच्यानंतर चालणं, तर एक ॲडिशनल स्ट्रेस क्रिएट होतो. सेम वे मध्ये आपलं हार्ट आणि ब्रेन हे अविरत काम करत राहतं, तर नॉर्मल ब्लड प्रेशर असताना ते जास्त व्यवस्थित काम करू शकेल. आणि जेव्हा त्याचं बीपी वाढेल, म्हणजे इन द सेन्स की तुम्ही ॲडिशनल वजन अंगावर घेऊन जर चालत असाल तर तुम्ही जास्त काम करावं लागेल, मग त्याच्यामुळे ते फेल होण्याचे जास्त चान्सेस होतील, त्याच्याशी रिलेटेड इल इफेक्ट्स आपल्याला दिसणारच.
1: म्हणजे या नक्कीच याचा परिणाम आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर होतो,
0: ब्रेनवर होतो, किडनीवर होतो, हार्टवर होतो, पेरिफेरल व्हेसल्सवर होतो, त्याच्यानंतर लिव्हरवर होतो, रेटिनावर होतो, सगळ्याच गोष्टींवर होतो,
1: म्हणजे अनेक अवयवांवर,
0: सगळ्याच अवयवांवर होतो.
1: एक कॉल घेऊया. हॅलो
2: हॅलो.
1: हा, आपला रेडिओ सेटचा आवाज बंद करा आणि मग प्रश्न विचारा.
2: हॅलो.
0: हा नमस्कार, प्रश्न विचारा.
2: नमस्कार सर, मी उमर कडून बोलतोय. मला एक प्रश्न विचारायचा आहे. त्या बीपी साठी उंची आणि वजन याच काही रिलेशन आहे का सर?
0: उंचीसाठी
2: उंचीला किती वजन असावं?
0: नाही, किती उंचीला किती वजन असावं याचं तर रिलेशन आहे, पण बीपीचं त्याचं कोरिलेशन नाही आहे. जे तुम्ही उंची आणि वजनाचं कोरिलेशन म्हणता त्याला बीएमआय म्हणतात, बॉडी मास इंडेक्स. ते तुमचा मोठापा ठरवण्यासाठी महत्वाचं ठरतं, पण त्याचं बीपीशी असं डायरेक्ट रिलेशन नसतं. जर तुम्ही मोठापा असेल किंवा वजन जास्त असेल तर बीपी वाढू शकतं, इतकंच त्याचं रिलेव्हन्स आहे.
1: डॉक्टर, जेव्हा दिवसातून 2-3 वेळा गोळ्या दिल्या जातात ब्लड प्रेशरच्या, तरीही बीपी कंट्रोलमध्ये येत नाही, तर त्यामागचं मुख्य कारण काय असतं?
0: मी तुम्हाला आधी पण सांगितलं की जर कोणी पेशंट आपल्याकडे आला, पहिल्यांदा बीपी डिटेक्ट झालं, तर आम्हाला हे बघावं लागतं की पोटेन्शियली कॉज काय असू शकतं. हे जी सिनॅरिओ तुम्ही सांगता की 3-4 वेळा गोळ्या घेतल्या तरी सुद्धा बीपी कंट्रोल होत नाही, तर याचा अर्थ असा असतो की कुठे ना कुठे कॉज एक्झॅक्टली आयडेंटिफाय होत नाही. मग त्याच्याविषयी आपल्याला पूर्ण व्यवस्थित इव्हॅल्युएशन इन्व्हेस्टिगेशन करावे लागतात. त्याच्यातून जेव्हा कारण निघेल त्याच्यानंतर मग ते आपण बरोबर अचूक ट्रीटमेंट केले की ते कंट्रोल होतं.
1: कंट्रोल होतं. डॉक्टर, आता जाता जाता आमच्या श्रोत्यांना सांगा की जीवनशैली बदल करून किंवा काय काय केल्याने आपला बीपी कंट्रोलमध्ये राहतो आणि आपण होऊ नये म्हणून काय करायला हवं.
0: एक सारांश मध्ये जर तुमच्या माध्यमातून आमच्या सर्व श्रोत्यांना जर मेसेज द्यायचा असेल तर मी हा दिलाय की एक, ब्लड प्रेशरला तुम्ही लाईटली घेऊ नका. 18व्या वर्षापासून आपल्या घरची मुलं असो, यंग घरातली व्यक्ती असो किंवा ओल्ड असो, प्रत्येकाचं बीपी वर्षातून एकदा मिनिमम चेक करायला पाहिजे. त्याच्यानंतर जास्त असलं तर डॉक्टरांना कन्सल्ट करा, औषधं घ्या, दॅट इज ओके. पण तुम्ही जर धूम्रपान किंवा निकोटीन कोणत्याही फॉर्ममध्ये जर टोटली बंद केलं तर बीपी इझिली कंट्रोल होऊ शकतं, एक. दुसरी गोष्ट, स्ट्रेस असेल, ॲडिक्युएट झोप नसेल, तर मेडिटेशन आणि ॲडिक्युएट झोप आणि नॉर्मल ब्रिस्क एक्सरसाइज म्हणजे वॉकिंग करून सुद्धा तुम्ही बीपीला बऱ्यापैकी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू शकता. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या जेवणामधलं सॉल्ट कमी केलं, म्हणजे आचार पापड यूज करणं कमी केलं, बाहेरचे पॅकेट्समधले पदार्थ ज्याच्यामध्ये मीठ एक्सेस असतं कारण ते प्रिझर्व करून ठेवावं लागतात, ते सगळं जर टाळलं आणि घरी फ्रेश फ्रुट्स, पालेभाज्या, चांगल्या भाज्या यांचं सेवन जर केलं, तर डाएट नंतर तुमचं एक्सरसाइज आणि मेडिटेशन या सगळ्यांच्या लाईफस्टाईलच्या माध्यमातूनही तुमचं बीपी तुम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकता आणि गोळ्यांची मात्रा कमी करू शकता किंवा गोळ्या बंदही
1: करू शकता. म्हणजे जीवनशैलीच महत्वाची आहे. तर डॉक्टर, आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपली आभारी आहे.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, हा होता गणेशा हार्ट केअर सेंटर, वर्धा रोड, नागपूर. हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. तज्ज्ञ होते डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. आजच्या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं दीपक भुते आणि मानसी रागेट यांचं. निर्मिती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि सादरकर्त्या संगीता अरसपुरे. तेव्हा मी भावना लोखंडे डॉक्टर ऋषिकेश उमाळकर यांच्यासह आपला निरोप घेते पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.

0: लोकार्पण की बात हुई और मैं चाह रहा था तो मैं
1: FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे, कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
4: नमस्कार.
3: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्यासमोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
4: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
3: ओके.
4: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूपमध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
3: अच्छा.
4: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
4: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
3: अच्छा.
4: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
3: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
4: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे.

0: मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
2: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बैंड 100.6 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. प्रस्तुत है कार्यक्रम मिश्र संगीत. उससे पूर्व सुनते हैं ये संदेश.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.probono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
4: श्रोताओं, मिश्र संगीत कार्यक्रम का आगाज करते हैं. तुलसी कुमार ने गाए इस गीत से. रश्मि विराग की रचना और राज आशु का संगीत.

0: इस गीत के साथ ही आज का मिश्र संगीत का कार्यक्रम अब संपन्न होता है। एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। 10:58 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। अफवांवर विश्वास न ठेवता पॅनिक होऊन पेट्रोल डिझेल खरेदी न करण्याचं आवाहन मुंबईत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना केलं आहे। राज्यात आणि देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा नियमित सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। अचानक वाढलेल्या खरेदीमुळे पुरवठा साखळीवर ताण येत असल्याचं सांगत त्यांनी जबाबदारीनं इंधन वापरण्याचं आवाहन केलं। दरम्यान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात किमान एका महिन्याचा पेट्रोल डिझेल साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं महाराष्ट्रातील जिल्हा काँग्रेस समित्यांच्या पुनर्रचनेला मंजुरी देत नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे। संघटन मजबूत करण्याच्या उद्देशानं संघटन सृजन अभियान अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला। पक्षाध्यक्षांच्या मंजुरीनंतर के सी वेणुगोपाल यांनी यासंदर्भातलं पत्र जारी केलं। येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील एमआयडीसी 4 भागातील एका गोदामात विनापरवाना साठवलेला 92,05,500 किमतीचा जैव उत्प्रेरक उत्पादनांचा साठा जप्त करण्याची कारवाई कृषी विभागाच्या भरारी पथकानं केली। संबंधित गोदाम सील करण्यात आला असून यासंदर्भात तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। संविधानिक हक्क जागृती मंच नागपूरतर्फे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची गरज आहे काय या विषयावर 23 मे रोजी हिंदी साहित्य संमेलन सीताबर्डी इथं परिसंवादाचं आयोजन करण्यात आलंय। महाराष्ट्र सरकारनं अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरू केल्यानं समाजात निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम होतो आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट पी सी चंद्रिकापुरे राहणार असून अॅडव्होकेट विष्णू पानतावणे भूषण भस्मे आणि चंद्रशेखर महाजन हे परिसंवादात सहभागी होतील। वाशिम इथले सूरज चौधरी यांची महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास मंत्रालयातर्फे जिल्हास्तरीय शासकीय रोजगार मेळाव्याच्या समन्वय समितीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। याबाबतचे नियुक्तीपत्र कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रदान केलं। एप्रिल पाठोपाठ मे महिन्यातही सूर्य अध्यात्मिक उष्मा सूर्याचा कायम आहे। काल वर्धा जिल्ह्यात 47.1 तापमानाची नोंद झाल्यानं वाढत्या तापमानामुळे नागरिक अक्षरशः होरपळले आहे। नागपूर अमरावती आणि चंद्रपूर या शहरांचाही पारा 46 सेल्सिअसच्या पार गेला आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।
0: विविध भारती का ये नागपूर केंद्र है। 11 बजे है मधुमालती कार्यक्रम के लिए कीजिए थोड़ा सा इंतजार।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

श्रोते हो एक निवेदन. श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावत या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 meters अर्थातच 585 kilohertz वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोताओ, मधुमालती कार्यक्रम में आप सभी का फिर से एक बार स्वागत. आइए अब सुनते हैं मुझसे दोस्ती करोगी. इस फिल्म से आशा भोसले, अलका याग्निक तथा उदित नारायण की आवाज में ये गीत आनंद बख्शी के बोल है और राहुल शर्मा का संगीत.

0: श्रोते हो, एक निवेदन। श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान। आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266। हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10:30 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 kHz वरून। तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। कार्यक्रम आहे हॅलो मन भावन।
1: श्रोतो, आप सुन रहे हैं आपका पसंदीदा कार्यक्रम मधुमालती। श्रोतो, DDLJ मोहब्बते रब ने बना दी जोड़ी, हर फिल्म में एक बात कॉमन है, वो है इमोशन। फिर वो राज सिमरन की मासूमियत हो या परंपरा प्रतिष्ठा अनुशासन के खिलाफ गुरुकुल की मोहब्बत या सुरिंदर सहानी का ट्रांसफॉर्मेशन। आदित्य चोपड़ा की फिल्मों में हीरो सिर्फ हीरो नहीं होता, वो हर मिडिल क्लास लड़के का सपना होता है।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, एक निवेदन. श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10:30 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 meters अर्थातच 585 kilohertz वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.
2: श्रोता हो, आप सुन रहे हैं कार्यक्रम मधुमालती. श्रोतो, DDLJ मोहब्बते इन फिल्मों के बाद फिर आई 2004 में बनी फिल्म धूम. आदित्य चोपड़ा ने बता दिया कि रोमांस के बादशाह एक्शन के भी सुल्तान है. बाइक, चोरी, स्टाइल, इंडिया को इस फिल्म के जरिए मिला अपना हॉलीवुड लेवल एक्शन. मतलब साफ है, आदित्य चोपड़ा जब रोमांस बनाते हैं तो दिल जीत लेते हैं, जब एक्शन बनाते हैं तो रिकॉर्ड तोड़ देते हैं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, एक निवेदन. श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मनभावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266. हॅलो मनभावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10:30 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 kHz वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.
2: श्रोताओ, आप सुन रहे हैं मधुमालती कार्यक्रम.

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. दहशतवाद विरोधी दिन आज पाळला जातो आहे. युवकांना दहशतवाद आणि हिंसाचाराच्या मार्गापासून परावृत्त करण्याच्या उद्देशानं हा दिवस पाळला जातो. 1991 याच दिवशी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस नेते सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, पी चिदंबरम यांनी नवी दिल्लीत वीरभूमी या राजीव गांधी यांच्या समाधीस्थळावर जाऊन पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. महाराष्ट्रातलं सांडपाणी प्रक्रिया केंद्र मॉडेल अत्यंत प्रभावी ठरलं असून लवकरच हे मॉडेल राष्ट्रीय पातळीवर एक आदर्श मॉडेल म्हणून विकसित केलं जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या वतीनं नवी दिल्लीत आयोजित स्वच्छ भारत शहर अभियान या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याच्या राष्ट्रीय

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: मिशनों और समुद्री क्षेत्र से जुड़े हितधारकों के साथ लगातार समन्वय बनाए हुए हैं। उन्होंने कहा कि इस क्षेत्र में सभी भारतीय नाविक सुरक्षित हैं। विदेश मंत्री सुब्रमण्यम जयशंकर ने इस वर्ष की कैलाश मानसरोवर यात्रा के यात्रियों का चयन करने के लिए कंप्यूटर से ड्रॉ निकाला। ये यात्रा जून में शुरू होकर अगस्त में संपन्न होगी। विदेश मंत्रालय ने कहा कि निष्पक्ष और पारदर्शी कंप्यूटर आधारित चयन प्रक्रिया के माध्यम से 1000 यात्रियों का चयन किया गया है। ये यात्री लिपुलेख और नाथुला दर्रे के जरिए 20 जत्थों में रवाना होंगे। महाराष्ट्र में कौशल विकास, रोजगार, उद्यमिता और नवाचार विभाग ने दक्षिण कोरिया के शैक्षणिक संस्थानों के साथ आज 3 समझौतों पर हस्ताक्षर किए। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि कौशल विकास के क्षेत्र में दक्षिण कोरिया के साथ महाराष्ट्र की साझेदारी से राज्य के युवाओं के लिए वैश्विक अवसर सृजित होंगे। इसके साथ ही समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पावसाच्या अंदाजानुसार खरीप पिकांचं नियोजन आणि जलयुक्त शिवारची कामं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मुंबईत आज भारत आणि सायप्रस दरम्यान 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या। गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगाव वळणावर बस उलटून 7 महिन्यांच्या बाळासह 3 प्रवाशांचा मृत्यू, 33 जखमी। आणि 23 मे पर्यंत अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट। आता सविस्तर बातम्या। राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडली। शेतकऱ्यांना बँकांकडून सहज कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत तसंच बँकांनी शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर न विचारण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली। याशिवाय पावसाच्या अंदाजानुसार खरीप पिकांचं नियोजन आणि त्यासाठी जलयुक्त शिवारची कामं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे असंही त्यांनी सांगितलं।
3: अंदाजाच्या अनुसार प्लॅनिंग कसं करता येईल हा प्रयत्न आपण केलाय। विशेषतः साधारणपणे तर त्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे। जून मध्ये येईल, त्यापेक्षा कमी जुलै मध्ये, त्यापेक्षा कमी ऑगस्ट मध्ये आणि त्यापेक्षा कमी सप्टेंबर मध्ये असा हा प्राथमिक अंदाज आहे। पावसाच्या 2 दिवसांमध्येही एक मोठं अंतर येण्याची शक्यता आहे ज्याचा स्ट्रेस हा पिकांवर त्या ठिकाणी पडतो आणि म्हणूनच जलयुक्त शिवारची कामं ही वेगानं करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत।
2: यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट असणार असून याचा सर्वाधिक फटका पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांना बसेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। राज्यात खरीपाचं क्षेत्र 152 लाख हेक्टर आहे। राज्याला 20.16 लाख मेट्रिक टन बियाण्यांची आवश्यकता असताना तब्बल 28 लाख मेट्रिक टन बियाणं उपलब्ध आहे। हे सर्व बियाणं प्रमाणित असावं आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी साथी पोर्टल तयार करण्यात आलं असून या पोर्टलवरील प्रमाणित बियाणंच विकत घेण्याचा आग्रह शेतकऱ्यांना केला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। सायप्रस उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते। महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं। मुंबई हे जगातील वेगानं विकसित होणारं आर्थिक केंद्र बनत असून आंतरराष्ट्रीय एज्युसिटी, मेडिसिटी आणि जीसीसी सिटी सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प राज्यात उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली। भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व, भूमध्य, सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदॉलिदेस यांनी दिली। मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली। सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं। यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं महाराष्ट्रातील जिल्हा काँग्रेस समित्यांच्या पुनर्रचनेला मंजुरी देत नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे। संघटन मजबूत करण्याच्या उद्देशानं संघटन सृजन अभियानाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला। पक्षाध्यक्षांच्या मंजुरीनंतर KC वेणुगोपाल यांनी या संदर्भातलं पत्र जारी केलं। त्यानुसार काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष म्हणून प्रफुल्ल गुडदे पाटील यांची तर अमरावतीच्या शहराध्यक्षपदी बबलू शेखावत यांची निवड झाली आहे। अकोला शहराध्यक्ष म्हणून महेंद्र गवळी,

अकोला ग्रामीणमध्ये प्रकाश तायडे, चंद्रपूर शहराध्यक्ष म्हणून शिवा पोलिसेटी, तर चंद्रपूर ग्रामीणच्या अध्यक्षपदी सुभाष धोटे यांची निवड झाली आहे. वर्धेच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील कोल्हे, वाशिमच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल चौधरी आणि यवतमाळचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून सचिन नाईक यांची निवड झाली आहे. तर गडचिरोलीत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अॅडव्होकेट विश्वजित कोवासे यांची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या रोजगार मेळा अभियानाअंतर्गत 19वा रोजगार मेळा

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या रोजगार मेळा अभियानाअंतर्गत 19वा रोजगार मेळा शनिवार 23 मे रोजी सकाळी 10 वाजता नागपुरातील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज इथं आयोजित करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. देशभरातल्या 47 शहरांमध्ये एकाच वेळी रोजगार मेळा होणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाच्या वतीनं आयोजित या मेळाव्यात रेल्वे, टपाल, संरक्षण आणि आरोग्य विभागातील 315 निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात येणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलंय. लातूरमधल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं. दरम्यान नीट यूजीची परीक्षा आता 21 जून रोजी होणार असल्यानं राज्यातल्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. राजीव गांधी पुण्यतिथी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. त्यानिमित्त दहशतवाद विरोधी दिनही आज पाळला जातोय. दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आकाशवाणी, महावितरण आदी आस्थापनांमध्ये तसंच विद्यापीठांमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देशात शांतता आणि सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकून ठेवण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोली इथून उमरखेडला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगावच्या वळणावर उलटल्यानं 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. आज सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ख्वाजा शहाबुद्दीन वय 58, शिवांश स्वप्नील नवघरे वय 7 महिने आणि लक्ष्मीबाई रामदास दुर्कीवार वय 55 वर्ष अशी मृतांची नावं आहे. मूळ मार्गावरील मुरखळा नवेगावच्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी कठडा तोडून खाली उलटली. नागरिक आणि पोलिसांनी जखमींना बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केलं. तिथं उपचारादरम्यान तिघांनी प्राण सोडला. अमरावती मुंबई राष्ट्रीय महामार्गावर लोणी परिसरात आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार इस्माचा मृत्यू झाला. 40 वर्षीय नौशाद कुरेशी आपल्या दुचाकीनं महामार्गावरून जात असताना लोणी गावाजवळ मागून आलेल्या भरधाव कारनं त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली असता त्यांचा जागीच मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांनी दिली. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांची नावं मतदार यादीत समाविष्ट करणं तसंच मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करणं हा उद्देश आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत 30 जून ते 29 जुलै या कालावधीत बीएलओ मार्फत घरोघरी भेटी देऊन प्रगणना करण्यात येणार आहे. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहे. अंतिम मतदार याद्या 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येतील. बुलडाणा जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केलंय. जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात इंधन पुरवठा होत असून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी आणि साठेबाजी टाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. शेतकऱ्यांनाही शेतीसाठी आवश्यक इंधन उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेअंतर्गत नागपूर मंडळातील गोंदिया रेल्वे यार्ड इथं पॉईंट परिवर्तन आणि अन्य कामांसाठी आज आणि उद्या विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे गोंदिया स्थानकावरील काही मार्गांवर रेल्वे वाहतूक प्रभावित होणार असून अनेक मेमू प्रवासी गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. गोंदिया गढा, गोंदिया झारसुगुडा तसंच रायपूर डोंगरगड मार्गावरील काही गाड्यांचा यात समावेश आहे. प्रवाशांना प्रवासापूर्वी गाडीची स्थिती तपासण्याचं आवाहन करण्यात आलंय. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर तसंच वन्यजीवांच्या प्रजनन काळात पर्यटकांची सुरक्षा आणि जंगलातील रस्त्यांची स्थिती लक्षात घेता पेंच, बोर तसंच उमरेड पवनी करंडला या अभयारण्यात जंगल सफारी 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. आगामी 23 मे पर्यंत अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उच्चांकी तापमानात वाढ होण्याचा अंदाज असल्यानं उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. या दरम्यान नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. गोंदिया आणि गडचिरोली इथं येलो अलर्ट राहणार आहे. बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज आहे. आज दुपारी 2:30 वाजता मोजलेल्या तापमानानुसार
46.4 अंश सेल्सिअससह

चंद्रपूर जिल्हा सर्वात उष्ण ठरलाय, तर वर्धा इथं 46 अंश सेल्सिअस, नागपूर इथं 45.6 अंश सेल्सिअस, तर गोंदिया इथं 44.4, अमरावती इथं 44.8, अकोला इथं 43.8, तर बुलडाणा इथं 39.8 अंश सेल्सिअस इतक्या कमाल शुष्क तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पावसाच्या अंदाजानुसार खरीप पिकांचं नियोजन आणि जलयुक्त शिवारची कामं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुंबईत आज भारत आणि सायप्रस दरम्यान 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगाव वळणावर बस उलटून 7 महिन्यांच्या बाळासह 3 प्रवाशांचा मृत्यू, 33 जखमी. आणि 23 मे पर्यंत अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM बँड 100.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. आता ऐकूया आपला आवडता कार्यक्रम सांजधारा. श्रोते हो, भारत देश एक महान, संपन्न आणि विविधतेने नटलेला असा समृद्ध देश आहे. तेव्हा या भारतभूमीसाठी देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे स्मरण करूया आणि ऐकूया कार्यक्रमातलं पहिलं देशभक्तीपर गीत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सध्या अधिक मास अर्थात पुरुषोत्तम मास सुरू आहे. भारतीय संस्कृतीची एकात्मता दृढ करणारा हा महिना समजला जातो. दर 3 वर्षांनी येणारा हा अधिक मास यंदा ज्येष्ठ मास अधिक म्हणून आला आहे.

कोणत्याही भगवंताचे नामस्मरण करणे किंवा भगवंताचे नाव श्रद्धापूर्वक घेतले तरीही आपला भक्तिभाव भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचतो. देवावर श्रद्धा असणं कधीही चांगलं नाही का?

एका कपात सामावलेलं असतं ते म्हणजे आपुलकीचं प्रेमाचं नातं. आज आहे आंतरराष्ट्रीय चहा दिन. भारतात जंगली वनस्पती म्हणून चहा सापडला होता. पुढे लागवड सुरू झाली. आसामच्या ब्रह्मपुत्राजवळ चहाची शेती होते. आसाम हा देशातील सर्वात मोठा चहा उत्पादक प्रदेश आहे.

अनेक जुन्या आठवणींना उजाळा देणारा, नवीन नाती निर्माण करणारा, सुखदुःखाचे घोट हसत हसत पचवणारा प्रत्येक मनुष्य किंबहुना काही लोक चहाप्रेमी असतात. कार्यालयात थोडं काम जास्ती झालं असेल तर एक कप चहा हा तुमचा थकवा लगेच दूर करतो.

पद्मजा फेणानी जुगळेकर आणि अमेय दाते यांच्या आवाजात चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं मयूर पै यांचं. प्रत्येक वेगवेगळ्या नात्यात एकात्मता निर्माण करणारा, गोडवा निर्माण करणारा, मैत्री निर्माण करणारा हा चहा असतो. नाती बिघडली असतील तर एक कप चहा बिघडलेल्या नात्यातही गोडवा आणतो. कपभर चहा एकत्र प्यायला किंवा एकत्र चहा घेतला तर मनभेद किंवा मतभेद दूर होतात. घट्ट मैत्री आणि अतूट नाती बनवण्यासाठी एक कप मैत्रीचा चहा हा सर्वांना पाहिजे असतो. आता ऐकूया कळत न कळत या चित्रपटातलं रवींद्र साठे आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरात सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आनंद मोडक यांचं.

भारतात चहाची औषधी गुणवत्ता वाढवण्यासाठी गवती चहा, आलं, वेलदोडे किंवा चहा मसाला याचा वापर होतो. एकूण काय, तापमान कितीही असू द्या, भारतीयांना चहा हा आवडतोच. ताजंतवानं वाटण्यासाठी हल्ली हर्बल टी, ग्रीन टी, लेमन टी तसेच आरोग्यदायी आयुर्वेदिक चहाला हल्ली जास्त पसंती दिसून येते. आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या युगलस्वरात सुधीर मोघे यांचं गीत आता ऐकूया. संगीत आनंद मोडक यांचं आणि चित्रपट आहे चौकट राजा.

हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन आहे का? शुक्रवार दिनांक 22 मे 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे डायबिटीज अर्थात मधुमेह. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर सुनील गुप्ता. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 22 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: माझे
1: सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस, कुठलं स्टेशन ग?
2: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय, मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही.
2: मुळीच नाही मीनू, अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर.
3: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाउनलोड करा, त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा. ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही.

0: आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मिश्रम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर शहरातील सखल भाग आणि रेल्वे परिसरात पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी मध्य रेल्वेचे DRM विनायक गर्ग यांनी आणि मनपा आयुक्त डॉ विपिन यांनी शक्ती नाला आणि रेल्वे रुळा घालून जाणाऱ्या नाल्यांची संयुक्त पाहणी केली. नाल्यांची तातडीने साफसफाई करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून रेल्वे प्रशासन मशिनरी उपलब्ध करून देणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे 14वे प्र कुलगुरू म्हणून डॉ अखिलेश पेशवे यांनी आज पदभार स्वीकारला. कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला. विविध संघटनांच्या वतीनं डॉ पेशवे यांचं अभिनंदन करण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्यात जनगणना 2027 पहिल्या टप्प्यातील घरगणना कार्याला 16 मे पासून सुरुवात झाली असून 14 जून पर्यंत प्रगणक आणि पर्यवेक्षक घरभेटीद्वारे माहिती संकलित करणार आहेत. या प्रक्रियेसाठी सुमारे 5,600 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 22,318 कुटुंबांनी ऑनलाईन स्वगणना केली असून नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करण्याचं आवाहन देखील प्रशासनानं केलं आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि नाशिकच्या उन्हाळी मे जून 2026 परीक्षांना

0: 27 मे पासून प्रारंभ होत असून अमरावती विभागांतर्गत एकूण 84 परीक्षा केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही यात समावेश आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल मेटा, गुगल आणि टेलिग्रामसह काही प्रमुख समाज माध्यमांच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पर्धा परीक्षांशी संबंधित चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार आणि निनावी ऑनलाईन समूहाद्वारे होणारा प्रसार याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. चुकीची माहिती पसरवणाऱ्या समाज माध्यमांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रधान यांनी या बैठकीत दिले. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.
1: FM बँड 14.6 MHz पर आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. शाम के 7 बजे है. आइए सुनते हैं मुंबई केंद्र से हमारा कार्यक्रम जय माला.

0: FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन ऐका. शुक्रवार दिनांक 22 मे 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे डायबिटीज अर्थात मधुमेह. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर सुनील गुप्ता. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 22 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलते हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, जलसंधारणाची कामे आणि कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशन यावर विशेष भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली विधान परिषद स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणुकीकरिता चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी विषयनिहाय नियुक्ती करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा सविस्तर आढावा घेतला. अचूक मतदार यादी तयार करण्याला प्राधान्य देऊन नावाच्या अग्रक्रमानुसार मतदार यादी त्वरित चंद्रपूर इथं पाठवावी अशा सूचना पंत यांनी यावेळी दिल्या. यवतमाळ विधान परिषद निवडणूक सुरळीत आणि शांततेत पार पडावी या अनुषंगानं जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून निवडणुकीच्या पूर्वतयारीचा त्यांनी आढावा घेतला. शिवाय मतदारांना प्रभावित करण्यासाठी उमेदवार किंवा संबंधित व्यक्तीकडून हॉटेल्स, रिसॉर्ट इत्यादी ठिकाणी कैद किंवा बंदिस्त करण्याच्या घटनांवर लक्ष केंद्रीत करून कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. क्रिकेट. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना सुरू असून सीएसकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरातच्या 12 षटकात 1 गडीबाद 125 इतक्या धावसंख्या झाल्या होत्या. हवामान. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी इथं आज 47.1 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. उत्तर प्रदेशातील बांदानंतर ब्रह्मपुरी हे देशातील आज दुसरं उष्ण शहर ठरलं. त्यापाठोपाठ चंद्रपूर इथं 46.8, गडचिरोली आणि वर्धा इथं 46.4 आणि नागपूर इथं 46 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली असून 2 दिवसात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केली आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.
0: आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 8:45 हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर रात्री 9 वाजता आपके लिए हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बेला के फूल इस कार्यक्रम का आगाज करते हैं मोहम्मद रफी के गाए इस गीत के साथ, जिसे लिखा है साहिर लुधियानवी ने. संगीत है खय्याम का और फिल्म है शगुन.

इस गीत के साथ ही श्रोताओं, आज का बेला के फूल ये कार्यक्रम यहीं पे संपन्न होता है। आज के बेला के फूल इस कार्यक्रम में आपने शगुन, सहरा, सिलसिला, कलाकार और कभी कभी इस फिल्म के कुछ चुनिंदा नगमे सुने। FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। हवामानाचा अंदाज आता ऐका। गेल्या 24 तासात नागपूर शहराचं कमाल तापमान 46.6 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 3.1 डिग्री सेल्सिअस इतकं होतं, तर किमान तापमान 31.5 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 3.1 डिग्री सेल्सिअस इतकं होतं। अंदाज असा आहे उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। अंदाज असा आहे येत्या 24 तासात नागपूर शहराचं कमाल तापमान 45 डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान 26 डिग्री सेल्सिअस इतकं राहील। हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात। FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। रात्रीचे 11:30 आणि 28 सेकंद झाली आहेत। आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत। पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55। तोपर्यंत शुभरात्री, जय हिंद।